0: एक उत्तम पदवी.
1: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.
2: 1550 KRPI Radio ते चल रहा है Live from Guru Nanak Sikh Gurdwara Sahib, Scott Road, Surrey.
0: समाहे पावड़ी हर हर मेल साध जन संगत मुख बोली.